0: ऐं बिल्कुल तव्हां बि कॉल करे सघो था. कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88. नेक्स्ट कॉल वठूं था, ॾिसूं था केर कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे. हलो, अस्सलाम वालेकुम. केर असां सां गॾु मौजूदु
1: आहे?
0: ज़ुहेब कॉल कई आहे लाड़काणे खां. मूंखे ॿुधायो त तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया ज़ुहेब? प्रोग्राम ॿुधायो. ऐं आवाज़ आहे तव्हांजे लाइ शोर. ॿार अथव छा नंढड़ा नंढड़ा? चलो मूंखे ॿुधायो, तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधंदा आहियो? अच्छा, प्रोग्राम जो नालो अचे थो तव्हांखे? ॿुधायो. चलो डेली ॿुधंदा आहियो. अदे जी कॉल में ॾाढो आवाज़ हुयो, मथे में सूर पइजी. अदा माज़रे सही आहे, ॿारनि खे चुप कराए पोइ कॉल कयो या घर खां निकिरी करे पोइ कॉल कयो. कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88. हीअ वारी कॉल वठूं था, ॾिसूं त कॉलर कहिड़े सां गॾु मौजूदु आहे. हलो, वालेकुम असलाम. अॼु काॾा आहियो? चंड निकितो आहे. माशाल्लाह, शिकारपुर में आयो ना? माना जी जी, अलहमदिल्ला. तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? हा, छो न सुञातमि, बाक़ी ईअं छो चयो त इहो काॾनि चंड निकितो
1: आहे?
0: तव्हां फारूक भाई? जी जी बिल्कुल. न, साल खां थोरो घटि थियो हूंदो. तव्हां किथे घुमायो ॿुधायो त सही. अच्छा, माना पैसो कावड़ थी वियो
1: आहे?
0: अच्छा, अॼु क़ाइदे आज़म खे राज़ी कयो वाके. चलो चलो, बजट बि राज़ी थी वेंदो. मूंखे ॿुधायो प्रोग्राम.
1: अच्छा बच्चा, हीउ जेको तव्हां प्रोजेक्ट आंदो आहे वाइट जे नाले सां, भला इहो स्किन वाइट वारनि जी ठहियल आहे या हुननि जो पंहिंजो आहे?
0: शायदि ईअं ई आहे.
1: अच्छा, स्किन वाइट वारनि जी आहे?
0: जी जी.
1: पोइ पुट, मां त हिननि जी स्किन वाइट यूज़ कंदो आहियां, मां चयो न कॾहिं अगरि तव्हांखे मिली वियो त ॿुधाईंदुमि.
0: चलो, पर हाणे तव्हां वाइट एस बि लॻाए ॾिजो, हुन जो प्रोडक्ट अथव, हुन खां वधीक भलो अथव. ठीकु, अलहमदिल्ला. तव्हां ॿुधायो, खेल लॻो पियो
1: आहे?
0: जी बिल्कुल, तव्हां सां बिल्कुल इलाही ॻाल्हायां, पर हाणे हिते टाइम थियो, असां ब्रेक वठंदासीं, वरी पोइ कॾहिं तव्हां ज़रूरु ट्राए कजो, कॉल लॻी वेंदी तव्हांजी बि. कहिड़नि दोस्तनि खे यादि कंदा?
1: सभ खां पहिरीं तव्हां तव्हांजी पूरी टीम खे मुगल, इमरान अली मुगल, अली जिंदोमला, ऐं जेको आहे जमातीन भयो ऐं नईम आफ़ नईम मगरो, बाक़ी जेके ॿुधी रहिया आहिनि सभिनि खे.
0: चलो, वालेकुम असलाम. थैंक यू वेरी मच फारूक भाई, कॉल लॻी, आपने कॉल करी, बहुत ही अच्छा लॻा. आपना ख्याल रखा करे, और उसके अलावा यहाँ पर ॾिसो बाबा, असांजो लिस्ट अथव ख़बर पइजी. ओके, सो तव्हां प्रोग्राम में असांखे ज्वाइन करे सवारी बोटी.

तोखे छा खपे सोपारी खपे मारड़ी तोखे छा खपे ओ चरी चौथो चंड थई छोटी छिरकी ले तू चई चरी चौथो चंड।

0: नज़ीर खोसो साहब सही जवाब ॾिनो, ज़वार मोहम्मद बचल शंबाणी साहब सही जवाब ॾिनो, नज़ीर मंगरियो साहब सही जवाब ॾिनो, असां जा तमामु घणा प्यारा लिसनर्स जिन असांखे सही जवाब ॾिनो। वेंदे वेंदे हिकिड़ो ही शॉर्ट वॉइस नोट आहे, इहो अव्हां जे लाइ प्ले कयूं थो अञा।
1: असलाम वालेकुम साहब, अला बाबरा साहब, बे खैर आहे, ख़ुशि आहे सर, ॾेढ खां साईं
0: चलो अदा तव्हांजी महिरबानी शर्ट साहब प्रोग्राम में शामिल थियो। दोस्तो वेंदे वेंदे प्यारो कलाम आहे जेको मुंहिंजो फेवरेट आहे, छाकाणि त मूंखे फरमाइश वधीक आई कोन, त हीउ वेंदे वेंदे प्यारो कलाम अव्हां जे लाइ प्ले कयो आहे, तव्हांखे बि इनशाला ॾाढो वणंदो। ऐं प्रोग्राम जे हवाले सां तव्हांजो जेको बि फीडबैक हुजे, असांजो व्हाट्सएप नंबर आहे, ऐं हैम एंड नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम जी सेल्फी तव्हांखे असांजे व्हाट्सएप नंबर ते ई सेंड करणी आहे, 03000113488। ऐं इन जो नंबर आहे हेल्पलाइन 03671354 07। ठीकु आहे, इहो तव्हां नंबर नोट करे हिननि ॾे कॉल करे सघो था। त ही कलाम अव्हां सभिनी जे लाइ अॻिले प्रोग्राम ताईं, मूंखे ॾियो इजाज़त, सदाई गॾु, अलाह हाफ़िज़ ऐं ज़िंदगी बख़ैर।